0: पञ्जीकृतम्। अभियोगः एषः ह्यः विहिते विरोध प्रदर्शने नव देहल्यां स्थिते आकाशवाणी भवने अनाधिकृत प्रवेशाय कृतः। इदम् अभियोगपत्रं संसद मार्ग आरक्षी स्थाने सम्बद्ध धारासु पञ्जीकृत्य अन्वेषणं प्रारब्धम्। अवधेयास्पदं वर्तते यत् ह्यः विपक्षीय इंडिया गठबंधनस्य अनेकैः संसद सदस्यैः संसदः मकर द्वारात् निर्वाचनायोगस्य मुख्यालयं यावत् प्रतिषेध यात्रायाः आह्वानं कृतमासीत्। कांग्रेस नेतुः राहुल गांधिनः नेतृत्वे प्रचलन्ती इयं यात्रा आकाशवाणी भवनस्य निकटे आरक्षीदलेन स्थगिता। तदनन्तरं कांग्रेस नेतारः आकाशवाणी भवने प्रविश्य तत्र उपवेशन प्रतिषेधनं कृतवन्तः। फिजी देशे आयोजितायां फ्री कॉप 31 इति पूर्व सम्मेलनोपवेशने भारतेन सुदृढ़ जलवायु कार्याचरणाय अथ च पेरिस संधेः तीव्र कार्यान्वयनाय सबलं आह्वानं विहितम्। केन्द्रीय पर्यावरण वन जलवायु परिवर्तन मन्त्रिणा भूपेन्द्र यादवेन प्रतिपादितं यत् वैश्विक तापमान वृद्धिं 1.5 अंश सेल्सियस मितं यावत् सीमितं कर्तुं पारस्परिक अवबोधे विद्यमानानां भेदानां निवारणं पूर्व प्रतिबद्धतानां पूर्तिहि अथ च लक्ष्य प्राप्तये प्रगतेः द्रुतीकरणं अनिवार्यं वर्तते। सत्रं सम्बोधयन् श्री यादवेन सामर्थ्य निर्माणस्य अथ च कार्यान्वयन साधनानां समुचित उपलब्धतायाः आवश्यकता प्रतिपादिता। सः उच्च प्रभावोत्पादन जलवायु शमनस्य व्यापक अनुकूलनस्य सहैव जलवायु वित्तस्य अन्य संसाधनानां च प्रभावी वितरणस्य मूर्तरूपाणि उदाहरणानि प्रस्तोतुं विश्वसमुदायम् आहूतवान्। षड्विंशत्युत्तरद्विसहस्रतमस्य वर्षस्य प्रतिष्ठास्पदः रसायनशास्त्र नोबेल पुरस्कारः फ्रांसदेशस्य उद्भट रसायनशास्त्रज्ञाय हेनरी बी कागन महोदयाय तथा जापानदेशस्य विद्वद्वराय केन्सो सोआई महोदयाय च संयुक्तरूपेण समर्प्यते। स्वीडिश संस्थया संसूचितं यत् एताभ्यां वैज्ञानिकाभ्यां रसायनशास्त्रे अभूतपूर्वाः शोधाः विहिताः। भारतीय ऋतुविज्ञानेन विभागेन नागालैंड मणिपुर मिजोरम त्रिपुरानां कतिचित् स्थलेषु अद्य अतिवृष्टेः पूर्वानुमानं व्यञ्जितम् इति वार्ताः।
1: आयुष्वाणी ಪ್ರತಿ ಸೋಮವಾರ ಬುಧವಾರ ಹಾಗೂ ಶನಿವಾರ ರಾಜ್ಯವ್ಯಾಪಿ ಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ ಬೆಳಗ್ಗೆ 8:30 ಎಫ್ಎಂ ರೈನ್ಬೋ 101.3 ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ನಲ್ಲಿ ಬೆಳಗ್ಗೆ 8:55 ಆಕಾಶವಾಣಿ ಬೆಂಗಳೂರು ವಿವಿಧ ಭಾರತಿ 102.9 ಎಫ್ಎಂನಲ್ಲಿ ಬೆಳಗ್ಗೆ 7:45 ಪ್ರಸಾರವಾಗಲಿದೆ ಆಯುಷ್ವಾಣಿ। ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಪ್ರಾಯೋಜಕರು ರಾಷ್ಟೀಯ ಆಯುಷ್ ಅಭಿಯಾನ, ಆಯುಷ್ ಇಲಾಖೆ, ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ।
2: ಬಾನ ಅಂಚಿನಲ್ಲಿ ಕೆಂಡದಂತಹ ಸೂರ್ಯ ಮೆಲ್ಲಗೆ ಕರಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಸಂಜೆಯ ತಂಗಾಳಿ ಮೈ ಸೋಕ್ತಾ ಇದ್ದ ಹಾಗೆ ದಿನವಿಡೀ ಮಾಡಿದಂತಹ ಕೆಲಸದ ದಣಿವು ಮೈ ಮೇಲೆ ಆವರಿಸಿಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ಈ ಸುಂದರ ಮುಸ್ಸಂಜೆಯ ಹೊತ್ತಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ದಿನದ ದಣಿವನ್ನೆಲ್ಲ ಮರೆಸಿ ಮನಸ್ಸಿಗೆ ಒಂದಿಷ್ಟು ತಂಪು ಎರೆಯೋದಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ. ನಿಮ್ಮ ರೈನ್ಬೋಗಳಿಯ ಸಚಿನ್ ಬನವಾಸಿ. ಇದು ಆಕಾಶವಾಣಿ ಎಫ್ಎಂ ರೈನ್ಬೋ 101.3. ನಿಮ್ಮ ನೆಚ್ಚಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮನಸ್ಸುಗಳ ಮಾತು ಮಧುರಕ್ಕೆ ನಿಮಗಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ನಿಮ್ಮೊಳಗಿನ ಶಾಂತ ಮನಸ್ಸಿಗೂ ಆತ್ಮೀಯ ಸ್ವಾಗತ. ಸ್ನೇಹಿತರೆ, ದಿನವಿಡೀ ನಾವು ಆಫೀಸಿನ ಫೈಲ್ಗಳು, ಟ್ರಾಫಿಕ್ನ ಗದ್ದಲ, ಗುರಿಗಳು, ಜವಾಬ್ದಾರಿಗಳು ಅಂತ ಓಡ್ತಾನೆ ಇರ್ತೇವೆ. ಸಂಜೆ 6 ಆಯ್ತು ಅಂದ ತಕ್ಷಣ ಮನೆಗೆ ಹೊರಡುವಂತಹ ತರಾತುರಿ. ಆದ್ರೆ ಈ ಪಯಣದಲ್ಲಿ ಒಂದಿಷ್ಟು ಕ್ಷಣ ನಿಂತು ಯೋಚನೆ ಮಾಡಿ, ಇವತ್ತಿನ ದಿನ ನಮಗೆ ಏನೇನೆಲ್ಲ ಸಿಕ್ಕಿದೆ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಬದುಕಿನ ಲೋಪದೋಷಗಳನ್ನ ಹುಡುಕೋದ್ರಲ್ಲೇ ಕಳೆದು ಹೋಗ್ತೀವಿ. ನನಗೆ ಅದು ಸಿಗ್ಲಿಲ್ಲ, ಇದು ಸಿಗ್ಲಿಲ್ಲ, ಅದ ಆಗ್ಲಿಲ್ಲ, ಸಮಯ ಸರಿ ಇರ್ಲಿಲ್ಲ, ಹೀಗೆ ದೂರುಗಳ ಪಟ್ಟಿಯೇ ನಮ್ಮ ಬಳಿ ಇರುತ್ತೆ. ಆದ್ರೆ ನಮಗೆ ಸಿಕ್ಕಿರುವಂತಹ ಅಪಾರವಾದಂತಹ ಕೊಡುಗೆಗಳ ಕಡೆಗೆ ನಾವು ಕಣ್ಣೆತ್ತಿ ಕೂಡ ನೋಡಲ್ಲ. ಬದುಕಿನಲ್ಲಿ ನಿಜವಾದ ರಂಗು ತುಂಬೋದು ನಮಗೆ ಸಿಗದ